0: ഏതെങ്കിലും തരത്തിൽ അംഗീകരിച്ചാൽ ഇവിടെ പറയുന്ന സുഷുപ്തി അഭാവ പ്രസംഗ സുഷുപ്തിയില്ലാതെ അത് കേവല സത്താണ്. അതുകൊണ്ടാണ് അതിനെ ദൃഷ്ടാന്തമായിട്ടെടുത്തത്. അത് മാത്രമേ ദൃഷ്ടാന്തമായിട്ട് എടുക്കാനും പറ്റൂ, മറ്റൊന്നും ഇതിന് ദൃഷ്ടാന്തമായിട്ട് എടുക്കാൻ പറ്റില്ല. ഈ പറയുന്ന കാര്യത്തിന് സമാധി പോലും ദൃഷ്ടാന്തമായിട്ടെടുക്കാൻ കഴിയില്ല, കേവല സുഷുപ്തി മാത്രം. സുഷുപ്തിയഭാവപ്രസംഗ തത്ര കേവല സന് മാത്രം വസ്തു, അതുകൊണ്ട് കേവല സത്, അതാണ് അത് കേവല സത്തായതുകൊണ്ടാണ് പറയുന്നത്. ആത്മാവ് സഹജമാണ്, സ്വയം പ്രകാശിക്കുന്നതാണ്, അത് സ്വരൂപമാണ് എന്നെല്ലാം പറയുന്നതിന് കാരണമെന്താണ്? സുഷുപ്തിയിൽ അത് കേവലമായി ഏകമായി അദ്വിതീയമായി സ്ഥിതി ചെയ്യുന്നുണ്ടാണ്. സത്, ഏകം, അദ്വിതീയം, മൂന്ന് ഈ പദങ്ങളും ഇവിടെ യോജിപ്പിക്കുന്നത് സുഷുപ്തിയിലാണ്. സത്തായിരുന്നു, അത് ഏകമായിരുന്നു എന്ന് പറഞ്ഞ പിന്നെ ഇവിടെ രണ്ടാമതൊന്നിനെ അംഗീകരിക്കാൻ പറ്റും. ഏത് സംസ്കാരം, ഏത് വാസന, അതിനൊക്കെ അംഗീകരിച്ചാൽ എങ്ങനെ ഏകമെന്ന് പറയാൻ പറ്റും? രണ്ടാമതെന്നുണ്ടെങ്കിൽ എങ്ങനെ അദ്വിതീയം എന്ന് പറയാൻ കഴിയും? ഒന്നും പറയാൻ കഴിയത്തില്ല. രണ്ടാമതൊന്നില്ല, കേവലം പരമാർത്ഥം മാത്രം, കേവലസ്ഥൻ മാത്രം വസ്തുവിധി യഥാവഗമഹ, അങ്ങനെ അറിയാൻ കഴിയുന്നു. അപ്പോ ഒന്നും അറിഞ്ഞില്ലെന്ന് പറയുന്നതോ? ഒന്നും അറിഞ്ഞില്ലെന്ന് പറയുന്നത് അസൻ മാത്രം, ആ സത്തിനെ പറയുകയാണോ? ഒന്നും അറിഞ്ഞില്ല. കാരണം സത് മാത്രമാണെങ്കിൽ പിന്നെ ഒന്നിനെ എങ്ങനെ അറിയും, മറ്റൊന്നിനെ എങ്ങനെ അറിയും? ഇവിടെ ഈ അനുഭവം അവിടെ തുടരുന്നില്ല. ഈ അനുഭവത്തിൽ, ജാഗ്രത്തിലെ അനുഭവത്തിൽ നാമരൂപങ്ങളുണ്ട്, ഇതം ബുദ്ധിയുണ്ട്, കേവലമായ പരമാർത്ഥത്തിൽ ഇതില്ല എന്ന് പറയുന്ന ഒന്നും അറിഞ്ഞില്ല. ജാഗ്രത്തിലെ ഈ നാമരൂപ അനുഭവവും ഇതം ബുദ്ധിയും അവിടെ ഇല്ല, അതൊന്നും അറിഞ്ഞില്ല എന്ന് പറയുന്നു. മറിച്ച് ഒന്നും അറിഞ്ഞില്ല എന്ന് പറയുന്ന ഒരു വസ്തു അവിടെ ഉണ്ടെന്നില്ല, ഇതില്ല എന്ന് മാത്രം. ഇതുമില്ല, സ്വപ്നമില്ല, ഇത് രണ്ടുമില്ല. അതുകൊണ്ട് പറയുന്നു, കാരണം ഇതെന്തെങ്കിലും ഉണ്ടെങ്കിൽ അറിയും. അറിവെന്ന് പറയുന്നത് ഇവിടെ രണ്ടിടത്തേ ഉള്ളൂ, ഇവിടെ സ്വപ്നത്തിനും ജാഗ്രതത്തിനും. എന്തുകൊണ്ട്? രണ്ടിടത്ത് ഇതം ബുദ്ധിയുണ്ട്, നാമരൂപങ്ങളുണ്ട്, രണ്ടിടത്തും അറിവുണ്ട്. ഇതം ബുദ്ധി, നാമരൂപങ്ങൾ, ഈ അനുഭവം ഇല്ല, അതാണ് ഒന്നും അറിഞ്ഞില്ല. ഇപ്പൊ ഈ അറിഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്ന ഒന്നും അറിഞ്ഞില്ല, സ്വപ്നത്തിൽ അറിഞ്ഞുകൊണ്ടിരുന്ന അറിഞ്ഞില്ല, ജാഗ്രത്തിൽ അറിയുന്ന അറിയുന്നില്ല.
1: ഓം നമ ശിവായ. ഡിയർ ലിസണേഴ്സ് ഓഫ് ശൈവം .org, ദി നെക്സ്റ്റ് പ്രോഗ്രാം ഇസ് ഹിന്ദി സ്പിരിച്വൽ ഡിസ്കോഴ്സ്. ഇൻ ദിസ് യു ആർ അബൌട്ട് ടു ലിസൺ നായന്മാർ പുരാണം. ദി ടൈറ്റിൽ ഇസ് നരസിംഹ മുനയരയർ നായനാർ പുരാണം, പ്രസന്റഡ് ബൈ ശ്രീ സിംഗപ്പൂർ ശങ്കര നാരായണൻ. താങ്ക് യു. ഓം നമ ശിവായ.
2: ഓം നമ ശിവായ. ഭക്തോ, അഭി ഹം സുനേംഗേ ഓർ ഏക് ദക്ഷിൺ ഭാരതീയ സന്ത് യാ നായന്മാർ കി കഹാനി ജിൻകാ നാം നരസിംഹ മുനയ്യർ ഹൈ. തമിഴ്നാടു കെ തിരുമുനൈപ്പാടി ക്ഷേത്ര മേ നരസിംഹ മുനയ്യർ ശാസൻ കത്തേ തേ. ഇൻകോ ഹം സുന്ദർമൂർത്തി നായനാർ കെ ധർമ്മപിത കെ രൂപ മേ ഭി സ്മരൺ കത്തേ ഹൈ. സുന്ദർമൂർത്തി കാ ബച്ചപൻ കാ നാം നമ്പി ആരൂർ ഥാ. ഏക് ദിൻ ജബ് വേ ഗലി മേ ഖേൽ രഹേ തേ തോ ഉധർ സേ നരസിംഹ മുനയ്യർ നിക്ലേ. ബാലക് കെ പ്രതി ഉൻകെ ഹൃദയ മേ ഇത്ന പ്രബല പ്രേം ഭാവ ഉത്പന്ന ഹുവാ കി വേ ബാലക് നമ്പി ആരൂർ കോ ഉസ്കെ മാതാപിത കി അനുമതി സേ അപ്ന ദത്തക് പുത്ര ബനാകർ രാജ്മഹൽ ലേ ആയേ. നമ്പി ആരൂർ നേ ഭി രാജവംശ് കി സന്താൻ രൂപ മേ വിഭിന്ന കലാവോ ഓർ ശാസ്ത്രോ കാ ജ്ഞാൻ അർജിത് കിയാ. നരസിംഹ മുനയ്യർ കെ ജീവൻ കാ ലക്ഷ്യ ഥാ ശിവഭക്തി കർണ ഓർ ശിവഭക്തോ കി സേവാ കർണ. നരേഷ് നരസിംഹ മുനയ്യർ തിരുവാതിരൈ ആർദ്ര നക്ഷത്ര കെ ദിൻ ശിവഭക്തോ കോ അപ്നെ യഹാ ആമന്ത്രിത് കർത്തേ, ഉൻകാ പൂജൻ കർത്തേ ഓർ പ്രത്യേക ഭക്ത് കോ 100 സ്വർണ മുദ്രായേ ഭേട് സ്വരൂപ് പ്രദാൻ കർത്തേ. ഇസ് സേവാ സേ ഉൻഹെ അപാർ ആനന്ദ് ആതാ ഥാ. ഏക് ബാർ ശിവഭക്തോ കെ സമൂഹ് മേ ഏക് ഐസാ വ്യക്തി ആ ഗയാ ജോ അനിയന്ത്രിത് കാംഭോഗ് കെ കാരൺ ഭയങ്കര ചർമ്മ രോഗ് ഉപദംശ് സേ പീഡിത് ഥാ. उसने शिव चिन्ह तो धारण किए हुए थे पर अपने हाव भाव के कारण दूसरे संतों के तिरस्कार का भागी बन रहा था। अन्य भक्त उसे धुतकार कर अलग कर रहे थे। इस पर मुनैयर ने टिप्पणी की, शील और सदाचार में खोट करने होने पर भी भस्म धारण किए हुए व्यक्ति का अपमान उचित नहीं। उन्होंने आगे बढ़कर उसे दोनों हाथ जोड़कर प्रणाम किया तथा दुगनी दक्षिणा दी, सोने की 200 मुद्राएं भेंट कर सादर विदा किया। शिव वेश धारण करने का प्रभाव मानव को दुर्गुणों से परे रहने की प्रेरणा देता है। अतः शिव वेशधारी का सम्मान करने की एक पुरानी प्रथा है। शिव वेश अच्छा बुरा, शिक्षित अशिक्षित, किसी भी जाति का व्यक्ति धारण कर सकता है। वेश धारण करने वालों की खोज संभव नहीं। अतः नरेश नरसिंह मुन्नैयार प्रत्येक शिव वेशधारी को सम्मान प्रदान करते हैं। 12 शती पूर्व की यह पौराणिक कथा उस युग के चिंतन के एक पक्ष को प्रस्तुत करती है। नरसिंह मुन्नैयार एक अत्यंत बड़े शिव भक्त या संत थे, जो कि हर शिव भक्त को एक समान देखते थे और उनका सादर सत्कार करते थे, इसलिए उनका नाम पेरिय पुराण में शामिल हुआ। ओम नमः शिवाय।
1: ओम नमः शिवाय। डियर लिसनर्स ऑफ shaivam.org, द नेक्स्ट प्रोग्राम इज स्पिरिचुअल डिस्कोर्स। इन दिस यू आर अबाउट टू लिसन शिवानंद लहरी इन हिंदी, presented by Mahamandaleshwar Swami Sri Atmananda Giriji Maharaj. Thank you. Om Namah Shivaya.
3: चैतन्य मार्ग यानी ब्रह्म ज्ञान के मार्ग से ही, यानी ब्रह्म विद्या, चिन मार्ग का अर्थ होता है ब्रह्म विद्या रूपी वेदांत मार्ग से प्राप्त होने वाला भवत पदाब्ज युगलम, तुम्हारे चरण रूपी कमल को चाहता है। क्योंकि ये मेरा भी तो पक्षी है ना, तो कृष्ण को तो चाहेगा। वो क्या चाहेगा? हे गौरी नाथ, हे विभो, हे कैवल्य सौख्य प्रदम, क्योंकि मुझे सायुज्य सालोक्य सामिप्य और सराष्टी ऐसा मोक्ष नहीं चाहिए। कैवल्य मोक्ष प्राप्ति के लिए चिन मार्ग मृग्यम वेदांत ब्रह्म विद्या रूपी मार्ग से प्राप्त होने वाला आपके भवत पदाब्ज युगलम, आपके चरण रूपी युगल, मेरा चित्त आपके दो चरण की जोड़ी को चाहता है। क्योंकि मेरे चित्त को यदि आपके चरण कमलों की रज मिल जाए, उसको और कुछ नहीं चाहिए, उसको तो कैवल्य मोक्ष प्राप्त हो जाएगा। और दुनिया ये कैवल्य मोक्ष और किसी से प्राप्त नहीं हो सकता है। यहां विशेष कहने की बात यह है, अंश पद्म वनम समृच्छति, अंश पद्म वन कमल समूह को चाहता है। उसकी इच्छा तो भूख की निवृत्ति करना है, उसका लक्ष्य भूख निवृत्ति है। भूख निवृत्ति के लिए वह कमल के फूलों को खाकर अपनी भूख निवृत्ति कर लेता है। लक्ष्य भूख निवृत्ति है, चाहता कमल के फूलों को। इसी तरह चातक पक्षी बादल को चाहता है, लेकिन उसको चाहिए पानी, उसको बादल नहीं चाहिए था। बादल से गिरते हुए पानी चाहिए, लेकिन वो पानी तभी संभव होगा जब तक बादल नहीं होगी। तो इसलिए पानी के लिए बादल चाहता है। हम भगवान को चाहते हैं, है ना? जैसे चातक पक्षी पानी के लिए बादल को चाहता है, इसी तरह हम भगवान को चाहते हैं, किसके लिए? बेटे की शादी हो जाए इसके लिए भगवान को चाहते हैं। किसके लिए? भगवान के लिए भगवान को चाहते हैं कि बेटे की शादी हो जाए इसके लिए भगवान को चाहते हैं? बोलो। जैसे चातक पक्षी पानी के लिए बादल को चाहता तो बादल को है, लेकिन बादल से उसको कुछ लेना देना नहीं है, महत्व है पानी के। इसलिए हम भगवान को चाहते हैं, चाहते तो भगवान को है, भगवान से हमको कुछ लेना देना नहीं है। चाहते क्या है? थोड़ा पैसा मिल जाए ने? हमारे पास आते महाराज, महाराज आशीर्वाद दो, मेरा रोग ठीक हो जाए। आशीर्वाद चाहिए महात्मा से, हम महात्मा को चाहते हैं। चाहते हैं कि नहीं? महात्मा को किस लिए चाहते हैं? रोग ठीक हो जाए। आशीर्वाद देवे और रोग ठीक हो जाए, इसके लिए महात्मा चाहते हैं। यही है ना? है महाराज आशीर्वाद दो, आपकी कृपा हो जाए। वह किस लिए चाहिए? बोले नौकरी मिल जाए। तुम चाहते नौकरी हो, है ना? तुम्हें चाहिए तो नौकरी, लेकिन नौकरी के लिए महात्मा को चाहिए। महात्मा को प्रणाम क्यों कर रहे हो तुम? क्यों? नौकरी मिल जाए, कृपा हो जाए। अन्य के लिए अन्य को चाहना ये अनन्य भक्ति नहीं है। इन चार पक्षियों की जो भक्ति है, चार पक्षियों की जो चाहना है, अन्य प्रयोजन के लिए अन्य को चाहना। हम लोग प्राय कहीं ना कहीं यही करते हैं, बेटी की शादी हो जाए, मन्नत कर लिया कि शादी हो जाए तो द्वारिकाधीश के मनोरथ पूरा करें। देव जी, हमको द्वारिकाधीश से कुछ मतलब नहीं है, मनोरथ क्यों कर रहे हो द्वारिकाधीश की? बेटी की शादी हो जाए। लेव जी, बादल क्यों चाह रहा है चातक? पानी मिल जाए। लेव जी, चकोर जो है चक्रवाक सूर्य को चाहता है, क्या सूर्य के लिए सूर्य को चाहता है? वो अपनी प्रियतमा से मिलने के लिए सूर्य को चाहता है। सूर्य कब आएंगे, सूर्य कब आएंगे, सूर्य कब आएंगे, रोशनी कब होगा? सूर्य के लिए वो इतना तल्लीन होता है, सूर्य के लिए नहीं, अपनी प्रियतमा से मिलने के लिए। अन्य के लिए अन्य को चाहता है, तो इसका नाम क्या हुआ? अनन्य भक्ति हुई नहीं। हम स पद्म बनम समिच्छति यथा नीलांबुदम चातक कोक कोक नद प्रियम प्रतिदिनम चंद्रम चकोरस्तथा चेतो वांछति मामकं पशुपते चिन्मार्ग मृग्यम विभो गौरीनाथ भवत् पदाब्जयुगलम कैवल्य सौख्य प्रदम। आपकी चरण युगल में ही वो क्षमता है कि जीवात्मा को जीते जी कैवल्य मोक्ष प्रदान करने की क्षमता है, इसीलिए मैं आपकी चरण के शरण में हूं, मेरा चित्त रूपी पक्षी भी आपके चरण को चाहता है, कृपा करो। रोधस्तो य श्रमेण, रोधस्तो य हृत श्रमेण पथिकस छायां तरुर्वृष्टितो हो रोधस्तो यरितः श्रमेण पथिकस छायां तरुर्वृष्टितो भीतः स्वस्थ गृहं गृहस्थमतिथिर् दीनः प्रभुं धार्मिकं दीपं सं तमसा कुलश्च सिखिनं